0: वृक्षारोपण ते पहिले केलेले होते त्यांची जबाबदारी घेणे हा कार्यक्रम ते करत असतात. 1950 साली पासून ते आतापर्यंत 70 वर्ष झालेत आणि आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहे.
1: अक्षय देशपांडे, हरित वसुंधरा, पुढच्या पिढीसाठी वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न राहता ती एक लोक चळवळ कशी बनू शकते?
0: तुम्ही जसं म्हणलात तर प्रत्येक माणसाला वृक्षारोपणचं महत्व ह्याच्याबद्दल जास्त गरजेचं आहे. कारण तर साधारण एका माणसाला 11 झाडं लागतात.
1: अच्छा.
0: जे ऑक्सिजन ज्याचं रिक्वायरमेंट म्हणजे त्याला जे गरजेचं असतं त्याला 11 झाडं लागतात. तर त्या प्रमाणाने आपल्याकडे झाडं नाहीयेत. आपण सध्या 21.5% वरतीच आपल्याकडे सध्या प्रत्येक माणसाच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने झाडं आहेत. साधारणतः प्रत्येक भारतात सोडून बाकी कुठल्याही देशामध्ये जर बघितलं तर तिकडे 40-50% प्रत्येक माणसाला आहे. पण भारतात तेवढं नसल्यामुळे आपल्याला हा वृक्षारोपण करण्याची गरज खूपच जास्त आहे. कमीत कमी नाही म्हणले तरी 30-40% वरती तरी आपण यायला पाहिजेत. तर त्यामुळे आपण काय म्हणत असतो की जसं इंग्लिशमध्ये सेइंग आहे, यू डू नॉट पुट अ सॅपलिंग फॉर युअर सेल्फ, यू पुट अ सॅपलिंग फॉर युअर फ्युचर जनरेशन. म्हणजे ते झाड तुम्ही जे आज लावणार आहेत ते तुम्हाला काही देणार नाहीये, पण तुमच्या येणाऱ्या पिढींना त्याची गरज भरपूर आहे. त्या हिशोबाने तुम्हाला लावायची गरज आणि आवश्यकता भरपूर आहेच आहे. आणि सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे जर विचार केला तर आपण जे कार्बन जे काढत असतो आपल्या गाड्यांतनं किंवा आपल्या फॅक्टरींमधनं, तर सध्या तरी 7% कार्बन आपण जे लावलेले झाडांना तेच ऑब्झर्व करत असतात. तर ह्या झाडं जर आपण कापत गेलो तर आपला हा कार्बन इमिशन्स जास्त होत असल्यामुळे आपल्याला खूप सारे असले परिणाम आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये दिसतीलच. एलिनो इफेक्ट म्हणून आपल्याला लोकांना कळतंय की ज्याच्यामुळे बघतायत की तुम्ही पावसाळा महिना कुठला असले तरी पाऊस पडणं चालू झालेलं आहे. गर्मी एवढी भीषण गर्मी झालेली आहे, काही ठिकाणी 50 वरती झालेले, काही ठिकाणी आपल्याला हिवाळ्या एवढी थंडी वाजते की लोकांना सहन होत नाहीये. पेपरचा वापर जास्त झाले त्याच्यासाठी झाडं तोडतायत. मध्येच मध्ये आलेले आपल्याला एलपीजीच्या ह्याच्यामुळे लोक त्याच्यासाठी पण झाडं तोडून स्वयंपाकासाठी वापरतायत. तर असले भरपूर कारणांमुळे आपला जो निसर्ग आहे ते लोक त्याला कमी करत यायला झालेले आहेत.
1: ऋतुमान बदलत चाललंय, ऋतुमानाचं चक्र बदललंय, त्याचा परिणाम पूर्ण पर्यावरणावर होतो.
0: बरोबर आहे. आणि ह्याच्यावरती लोकांना वाटतं की फॉरेस्ट म्हणजे किंवा आपण झाडं फक्त जमिनीवरती लावलं तरच नाही, पण आपले असे भरपूर झाडं आहेत जसे मॅनग्रोव्स म्हणून आपण म्हणतो जे आपण आपल्या तटावरती लावलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं की पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही, आपल्या शहरापर्यंत पोहोचत नाही, ते जास्तीत जास्त तिकडेच तिकडे थांबवत असतात. सुमानामी आले, काही नवीन हाईटाईट झाले तर ते तिकडेच तिकडे थांबवलेले असतात. पण असले मॅनग्रोव्सना पण आपण खूप सारे डिस्ट्रॉय करत येतोय आणि ह्याला भरपूर ह्याच्यामुळे आपल्याला आज नाही कळणार आहेत काही गोष्ट, पण येत्या दिवसांमध्ये आपल्याला ह्याचं भरपूर
1: परिणाम
0: आपल्या सगळ्यांवरती पडणार आहे.
1: अक्षय देशपांडे सर, भारतातील लोकसंख्येनुसार प्रत्येकी एक माणूस या संकल्पनेनुसार किती झाडं लावली पाहिजेत आणि ही लावलेली झाडे जगवण्यासाठी त्यांच्या संगोपनासाठी कोणते विशेष नियोजन केलं पाहिजे?
0: तर आजकाल हा ट्रेंड सुरू झालाय नवीन की माझ्या वाढदिवसाला मी एक झाड लावणार. पण मी वाढदिवसाला झाड लावणार आणि पुढच्याच वाढदिवसापर्यंत त्याच्याकडे बघणारी नाही. ह्या असल्या गोष्टी न करता लोकांना फक्त निवेदन आहे सगळ्यांना की तुम्ही जर तुम्ही असल्या ठिकाणी झाडं लावा की जिकडे तुम्ही दिवसात नाही तरी आठवड्यात एक दोन दिवस तरी त्याच्याकडे लक्ष देऊ शकाल असल्याकडे लावा. तर त्याच्यामुळे आणि प्रत्येक माणसाला कमीत कमी जसं म्हणत होतो 11 झाडं तर कमीत कमी पाहिजेच पाहिजे स्वतःच्यासाठी. जर तुम्ही आपण बघितलं तर आपल्याला आपल्या भारतातलं जेवढं पॉप्युलेशन जर कन्सिडर केलं तर 1 बिलियन पर्यंत आपण आहेत. तर त्या हिशोबाने तर आपण बिलकुलच नाहीयेत. आपली सध्या जंगलाची कव्हर 21% आहे, आपल्याला कमीत कमी 30% तर पाहिजेच पाहिजे, भरपूरच कमी आहे. तर लोकांना एवढंच निवेदन करतोय की झाडं लावा, जिकडे तुम्ही आठवड्यात एकदा तरी त्या झाडाच्याकडे बघाल, पाणी खत देणे तेवढं तरी करा आणि जास्तीत जास्त काही विचारत नाही झाड बिचार, तर जेवढं कमी करू शकाल. आणि ह्याच्यात अजून एक महत्वाचं आहे की लोकांना असं वाटतं की कुठलाही फॅन्सी मला अमृतचं झाड पाहिजे माझ्या घराच्या समोर, मला मी ड्रॅगन फ्रूटचं झाड लावीन, मी जांभळाचं झाड लावीन, मी बदामाचं झाड लावीन, असं नसता. तुम्ही जिकडचे जे इंडिजिनियस स्पीशीज असतात तर तुम्हाला जर

0: कळत नसेल तर तुम्ही जिकडे राहताय तिकडच्या वन विभागाच्या लोकांची जर तुम्ही संवाद साधला तर ते तुम्हाला सांगतील की तिकडचे इंडिजिनियस स्पीशीज जे आहेत ते स्पीशीज जर तुम्ही लावला तरच चांगलंय. कारण काय होत असतं, आपण जेव्हा ज्या निसर्गातले नाही झाड ते आपण तिकडे घेऊन येऊन लावणार तर त्यांना पाण्याची कमतरता नाही, पाणी जास्तीत जास्त लागतं. जर तुम्हाला सांगत गेलो जर तेलंगणामध्ये आपण जर लिंबाची झाडं लावले तर साधारणतः त्यांना कमीत कमी म्हणजे 10 ते 15 लिटर पाणी एका आठवड्याला लागतं. जर तेच आपण मी संत्र्याची झाडं लावीन किंवा ऊसाची झाडं लावीन मला पाहिजे तर त्याची पाण्याची कमतरता होईलच होईल. का म्हणजे त्यांना कमीत कमी 30 ते 40% ह्या आपल्या झाडांच्या पेक्षा जास्त पाणी गरजेचं असतं. तुम्ही झाडं लावायच्या पहिले नुसतं झाडं लावणं काही मिळाले मला झाड फुकटात म्हणून मी लावू नका, तर विचार करा जे झाडं लावतायत आणि त्या हिशोबाने त्याला खत त्याला पाणी आणि तिकडे जिकडे तुम्ही बघत असा हे सगळं वेळेशीर आणि उपचार पद्धतीने लावा.
1: म्हणजे जसं आपल्या परिसरात ज्या मातीत जसं बी रुजतं तेच बी आपण रोवायला हवंय. आणि अक्षय देशपांडे, माणसाच्या नित्य गरजा म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा, खरं तर या गरजाच आपल्याला निसर्गापासून मिळत असतात. तर समृद्ध जीवनासाठी पर्यावरण संवर्धनात युवा पिढी आणि शाळकरी मुलांचा सहभाग कसा वाढवता येईल याबद्दल सांगाल.
0: युवा पिढींची खूपच आवश्यकता आहे या गोष्टींवरती त्यांना जाणून घेणे आणि त्यांना ह्या गोष्टींकरता खूपच जास्तीत जास्त ह्या विषयांवरती त्यांची समजूत घेणं खूपच गरजेचं आहे. कारण का की झाड आपण लावतच आहोत, झाडत आपण बघतच आहोत, पण त्या हिशोबाने आपण ते कोणीही ह्याची गरजे अनुसार काळजी कोणी घेत नाहीत. तर मी शाळेतल्या पोरांना एवढंच निवेदन करतोय की प्रत्येक गव्हर्नमेंटच्या शाळा असो प्रायव्हेट शाळा असो प्रत्येक शाळांमध्ये जागा आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून आपली स्वतःची एक इको क्लब किंवा ट्री क्लब सुरू करणे आणि त्या हिशोबाने तुमच्या सगळ्या घरात गावात शहरांमध्ये जास्तीत जास्त झाड लावणे हा कार्यक्रम सुरू करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर सरकारातमधनं पण आपल्याला खूप मदत मिळत आहे. तुम्ही जर तेलंगणामध्ये असाल आणि तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये असाल, तुम्ही जर मध्य प्रदेशमध्ये असाल, तुमच्या डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरना तुमच्या शाळेतर्फे एक रिप्रेझेंटेशन लेटर की आमच्या शाळेमध्ये एवढे लोक पुरो आहोत आणि आम्हाला सगळ्यांना झाडं लावायची इच्छा आहे, तर ते तुम्हाला प्रत्येकी 5 ते 10 झाडी तुम्हाला फुकटामध्ये देतील. आणि तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की तुमच्या शाळेमध्ये तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठंही जमत जमत असेल तिकडे झाडं लावणे आणि त्याला कमीत कमी आठवड्यामध्ये एक दिवस तरी त्या झाडांच्या बद्दल एक 5 मिनिटं तरी वेळ देणे हे कार्यक्रम तुम्ही बिलकुल करायलाच पाहिजे.
1: श्रोते हो, वनमहोत्सवानिमित्त हरित वसुंधरा आणि समृद्ध जीवन या विषयावरील पुढच्या प्रश्नाकडे मी वळते अक्षय देशपांडे यांच्याकडे. अक्षय देशपांडे सर, आजच्या वाढत्या जागतिक तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचं एक संकट खूप आलंय, त्यात जंगलाचा ऱ्हास पण आहे, तर यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे का?
0: बिलकुल. तर आपण अर्थ ओव्हरशूट डे म्हणून एक चालू असतं, ज्याच्यामध्ये जर आपण बघत गेलात की आपण नैसर्गिक जे रिसोर्सेस आहेत त्याचे आपण जर मी तुम्हाला एक डेट सांगत गेलं की जानेवारी 1, 2026 पासून ते 30 डिसेंबर 2026 पर्यंत जर मला जे माझे नैसर्गिक रिसोर्सेस जे मला वापरायचे आहेत तर ते एका वर्षासाठी जे आपल्याला गरज पडतात ते आपण काय करतोय 22 जुलै 2026 ला आपण संपवतोय. म्हणजे 6 महिनेचा डेफिसिट आपल्याकडे राहतोय. हा का होतोय की आपल्याला फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन वरती लोकांनी जास्तीत जास्त फॉरेस्ट प्रोडक्शन वरती गेलेले आहेत. आता तुम्ही नवीन बघत असाल की लोकांनी आपल्या शहरातनं इंडस्ट्रियलायझेशन एवढं जास्त झाल्यामुळे सगळ्यांनी आपले शेतं काढलेत, आपली झाडं काढलीत, आपले जंगलं काढलेत. का म्हणजे आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी पाहिजे, आपल्याला नैसर्गिक कमी आणि आपल्याला नवीन मॉल पाहिजे. ह्या गोष्टीच्या हिशोबाने आपण जात गेलात. जेव्हापासून आपलं वन महोत्सव सुरू झालेलं आहे तेव्हापासून ते आतापर्यंत जर तुम्ही बघितलात आपल्याला झाडं कमी होत असल्यामुळे आपल्या तापमानामध्ये 1 डिग्रीची वाढपत होत गेलेली आहे. तर तुम्ही आता बघितलात तर साधारण 50 डिग्री टेम्परेचर सगळ्या गावामध्ये नॉर्मल झालेले आहेत. तर अजून तुम्ही 30 वर्ष अजून जर बघत गेलात की 1-1 डिग्री दरवर्षी जर वाढत गेली म्हणजे 30 डिग्री अजून गेले 80 डिग्रीवरती

0: जर आपण पोहोचलो तर माणूस काय कोणी जगणारच नाही, आणि त्याच्यामुळे पाणीची किल्लत येईल, त्याच्यामुळे ऑक्सिजनची किल्लत येणार, त्याच्यामुळे आपला निसर्ग पूर्णच पूर्ण एकदम खड्ड्यातच जाणार आहे,
1: नष्ट होण्याच्या मार्गाकडे राहील. अक्षय देशपांडे, आपण झाडे लावताना स्थानिक प्रजातींचीच निवड करावी का आणि त्याचे फायदे काय?
0: मी मगाशी तुम्हाला जेव्हा सांगितलं आपण स्थानिक प्रजातींचीच निवड करायला पाहिजे, कारण ते कमी पाणी वापरतात. त्याच्यामुळे आपल्याला काय होत असतं की जर झाडं आपण जे बाकीचे इकडच्या क्षेत्रातले जर झाडं आपण लावत गेलं नाही, तुम्ही झाडं लावलायत पण त्याच्या पाणीची गरजेचच आहे, आणि तुम्ही पाणी पण आठवड्यातनं एकदा महिन्यातनं एकदा देत असाल, मग ते झाड जगणारच नाही, मग तुम्ही वृक्षारोपण करून काय फायदाच नाही. त्याच्यामुळे जे काही होत असेल, आणि पण एक अजून एक गोष्ट आहे, जर तुम्ही असले तिकडचे स्थानिक झाडांना जर तुम्ही लावलात, तुम्हाला फक्त 2 ते 3 वर्षांपर्यंत त्या झाडांवरती तुम्हाला पाणी देणे, खत देणे ह्याच्या गरजेचे झाडांच्या गरजेंच्यावरती तुम्हाला जर थोडं बहुत लक्ष द्यावं लागेल, पण त्याच्यानंतर बाकीचे 80 ते 90 वर्ष तुम्हाला त्या झाडांच्याकडे लक्ष पण द्यावायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असले झाडं लावायची खूपच आवश्यकता आहे.
1: म्हणजे सूर्यप्रकाश आणि पाणी याचा व्यवस्थित समतोल राखला गेला पाहिजे, म्हणजे झाड संवर्धनासाठी. अक्षय देशपांडे सर, वनमहोत्सवाच्या निमित्ताने आपण आमच्या श्रोत्यांना, विशेष करून तरुणांना काय संदेश द्याल?
0: मगाशी सांगितल्यासारखं तरुणांना, तुमच्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढींसाठी तरी तुम्ही घ्या आणि असल्या सगळे झाडं रोपण करा, आणि जास्तीत जास्त झाडं रोपण एकच नाही तर स्वतःच्या विचारांमध्ये पण बदल आणा, आणि जेवढं हो शकेल तेवढं कमी निसर्गाला तुम्ही डिस्टर्ब करा.
1: अक्षय देशपांडे सर, 1 जुलै ते 7 जुलै या वनमहोत्सवाच्या सप्ताहाच्या निमित्ताने हरित वसुंधरा आणि समृद्ध जीवन या विषयावर आपण छान माहिती दिली आणि वृक्षारोपण महत्व पटवून दिलं. वेळात वेळ काढून आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
1: वनमहोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने हरित वसुंधरा समृद्ध जीवन या विषयावर अक्षय देशपांडे यांची मेघना डभो यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकली.

श्रोते हो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. निसर्गाशी आपलं नातं केवळ बाह्य नसून ते आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वनमहोत्सव साजरा केला जातो. वनमहोत्सव केवळ झाडं लावण्याचा कार्यक्रम नसून तो निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक उत्सव आहे. चला तर मग भविष्यासाठी साथ घालूया. झाडे लावणे हाच आता एकमेव मंत्र. निसर्गाच्या रक्षणातच मानवाचं तंत्र. मानवाचं तंत्र येणाऱ्या पिढीला देऊया शुद्ध हवा आणि पाणी. वृक्षारोपणाची हीच खरी अनमोल वाणी. आपलं लावलेलं एक झाड उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, सावली आणि समृद्ध भविष्य देणार आहे. तर मग वनमहोत्सवाच्या निमित्ताने झाडे लावून आपली वसुंधरा हरित करूया आणि आपलं जीवन समृद्ध करूया.

आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहेच येत्या आठवड्यात सोमवारी दुपारी 2:30 आपल्या निशिगंध मराठी कार्यक्रमात याच मीटर्सवर. तोपर्यंत मेघनाचा नमस्कार.